0: सुंदर जगाटी मो ए जगाटी रो ना कोन संबी
1: सगडा ए पहाडटी रो ना अनुसार जगाटी रो ना सगडा
0: तमे जानी छ संबी
1: कोन
0: गाडीटा जते बेले बुली बुली पहाड ऊपर को तीख भाबरे उठु थे मो छाती भारी जोरे धकधक हो थे जदी टिके गाडी एपड सेपड हे थांता ना पत्ता रोई न थांता हमरो
1: जान स्वाते समुद्र पत्तनरु आमे 1600 फुट उच्च रे
0: सत्ते ई मा देखु छ एठी केत्ते आंब पणस गछ पणस कठा केत्ते फळी छी आमे एठु किछि घर को नै गेले होनते नी
1: ए स्वाते खबरदार ए पणस होची लांजिया सौरांकर
0: सेटु कोन हैला
1: बेसी लोभ करिवो त